पर अॼुकल्ह असां जेको टिकटॉक ते ॾिसूं पिया न, उहो सवाइ झेड़े खां ॿियो कुझु बि कोन्हे को। कंहिंखे धमकी ॾियणी आहे, कंहिंखे दावो ॾियणो आहे, कंहिंखे जेको आहे पाण खां नीचो ॾेखारणो आहे। त हिन जे करे मां स्पेशली पंहिंजे तरफ़ खां तव्हां सभिनी खे इहो चवंदुसि त तव्हां पंहिंजे बचनि खे जी तरबियत तव्हां ख़ुदि कयो, टिकटॉक न करे,